0: नमस्तं रहीमे नमस्तं करीमे
1: नमस्तं अनंते नमस्तं महंते
0: नमस्तस रागे नमस्तं सोहागे
1: नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं
0: नमो सर्वकर्ता।